0: ആകാശവാണി എറ്റ് 90.
1: लीजिए सुनिए कार्यक्रम का ये अंतिम गीत. गायक कलाकार है मुन्ना लाल भाट.